आपे गुण आपे कथे आपे सुन विचार आपे रतन परख तू आपे मोल अपार साचो मन महत तू आपे देवनहार हर जियो तू करता करतार ज्यों पावे त्यों राख तू हर नाम मिले आचार रहाओ आपे हीरा निर्मला आपे रंग मजीत आपे मोती उजलो आपे भगत बसीठ गुर कै शब्द सलाहना कट कट डीठ अडीठ आपे सागर बोहे था आपे पार अपार साची वाट सुजान तू सब

ते आया हर पुरुख ना कभी बिन सह जावे नित देवे चढ़े सवाया नानक संत संत हर एको जप हर

आए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किछ नाही, तू सच्चा साए, तू आपे आप वरतदा सबनी ही थाई, हर किसे त्यावो।

जो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुर सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूर नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन